ताली ताक धीमी ताक ताली ताक धीमी ताक झाला आमचं ताक झुकी ताक ताजी गेलं ताक नाक ताक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झम तारी ता झग तारी ता झन झाले कोकू तारी दाखवून तारी गेटे ताली झम तारी ता झग तारी ता झन झाले कोकू तारी दाखवून तारी गेटे झम तारी झग तारी ताक नाक ताक ताक झुमी ताक झुमी ताक झम तारी झग तारी झाले झाले कोकू